0: Dear listeners of Shaivam.org, the following is Gangadhara Ashtakam, presented by Dr. M. Gokulakrishna Iyer.
1: Maulau Ganga Shashankau, Karacharanatale Shitalanga Bhujangaha, Vame Bhage Dayardra, Himagiritanaya Chandanam Sarvagatre, Itham Shitam Prabhutam, Tavakanaka Sabha Nathavodhum Kvashaktihi, चित्ते निर्वेद तप्ते यदि भवति न ते नित्यवासो मदीये गांगम वारी मनोहारी मुरारी चरणच्युतम् त्रिपुरारी शिरश्चारी पापहारी पुनातु माम् श्रीमत् क्षीरतरंगिणी तटगते पुण्ये विरिञ्चेः पुरे नित्यं सन्निहितं किलाकलयितुं क्षीराभिषेकादरं श्रीगारुत्मतवल्लिकासहचरं मार्गे सहायं नृणाम् ಶ್ರೀಮದ್ ದೀಕ್ಷಿತ ವಿಪ್ರದೈವತವರಂ ಸಂಚಿಂತಯೇ ಶಂಕರಂ. ಶ್ರೀಮದಪ್ಪಯ್ಯ ದೀಕ್ಷಿತೇಂದ್ರ ರಚಿತಸ್ಯ ಗಂಗಾಧರಾಷ್ಟಕಸ್ಯ ತೃತೀಯ ಶ್ಲೋಕಃ. ಅಸ್ಮಿನ್ ಶ್ಲೋಕೆ ದ್ವೇ ಕಥೆ ಕಥಿತೆ. ಪ್ರಥಮಾ ಕಥಾ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ವೃತ್ತಾಂತಃ, ದ್ವಿತೀಯ ಕಥಾ ಸುದರ್ಶನ ಚಕ್ರ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ ಭಗವತಾ ಹರಿಣಾ ಕೃತಂ ಶಿವಾರಾಧನಂ. ಶ್ಲೋಕಸ್ಯಾಸ್ಯ ಪ್ರಥಮದ್ವಿತೀಯಯೋಃ ಪಾದಯೋಃ ಯಮದೇವತರ್ಜನರೂಪಾಂ ಆರ್ತಿಮಾಪದ್ಯಮಾನಸ್ಯ ಮಾರ್ಕಂಡೇಯಸ್ಯ ಮುನೇಃ ಆರ್ತಿಹಂತಾರಂ ಮೃತ್ಯುಂಜಯಂ ದೇವಂ ಸ್ತುವಂತಿ ದೀಕ್ಷಿತೇಂದ್ರಾಃ. ಏವಂ ಭವತಿ ಶ್ಲೋಕಃ. ಮೃತ್ಯುಂ ವಕ್ಷಸಿ ತಾಡಯನ್ ನಿಜಪದಧ್ಯಾನೈಕಭಕ್ತಂ ಮುನಿಂ ಮಾರ್ಕಂಡೇಯಮಪಾಲಯತ್ ಕರುಣಯಾ ಲಿಂಗಾದ್ವಿನಿರ್ಗತ್ಯಯಃ ನೇತ್ರಾಂಭೋಜ ಸಮರ್ಪಣೇನ ಹರಯೇ ಭೀಷ್ಟಂ ರಥಾಂಗಂ ದದೌ. ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಸ್ಯ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರೋ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಅನ್ವಯಃ ಏವಂ ಭವತಿ, ಯಃ ಲಿಂಗಾತ್ ವಿನಿರ್ಗತ್ಯ ಮೃತ್ಯುಂ ವಕ್ಷಸಿ ತಾಡಯನ್ ನಿಜಪದ ಧ್ಯಾನೈಕಭಕ್ತಂ ಮುನಿಂ ಮಾರ್ಕಂಡೇಯಂ ಕರುಣಯಾ ಅಪಾಲಯತ್, ಯಶ್ಚ ನೇತ್ರಾಂಭೋಜ ಸಮರ್ಪಣೇನ ಹರಯೇ ಅಭೀಷ್ಟಂ ರಥಾಂಗಂ ದದೌ. ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಶ್ಲೋಕಸ್ಯಾಸ್ಯ ಪ್ರಥಮದ್ವಿತೀಯಯೋಃ ಪಾದಯೋಃ ಪ್ರಯುಕ್ತಃ ಏಕೈಕೋಪಿ ಶಬ್ದಃ ಪದ್ಮಪುರಾಣಸ್ಯ ಉತ್ತರಖಂಡಸ್ಯ ಷಟ್ತ್ರಿಂಶದುತ್ತರದ್ವಿಶತತಮಾಧ್ಯಾಯಸ್ಯ ಕತಿಪಯ ಶ್ಲೋಕಾನಾಂ ಸಾರಃ. ಪದ್ಮಪುರಾಣಸ್ಯ ಉತ್ತರಖಂಡೇ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ ಶಂಕರಕೃತಂ ಮಾರ್ಕಂಡೇಯಾನುಗ್ರಹಂ ಸಂಗೃಹಂತಿ. ಯಃ ನಿಜಪದ ಧ್ಯಾನೈಕಭಕ್ತಂ ಮಾರ್ಕಂಡೇಯಂ ಮುನಿಂ ಕರುಣಯಾ ಅಪಾಲಯತ್, ಸಹ ಆರ್ತತ್ರಾಣಪರಾಯಣಃ ಭಗವಾನ್ ಗಂಗಾಧರಃ ಮೇ ಗತಿಃ ಇತಿ. ಯಃ ಯಮಪಾಶಗೃಹೀತ ಮಾರ್ಕಂಡೇಯಾಲಿಂಗಿತಃ ಲಿಂಗಃ ನಿಜಪದ ಧ್ಯಾನೈಕಭಕ್ತಂ ಸ್ತವನಕರಣೋದ್ಯತಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಮಾರ್ಕಂಡೇಯಂ ಮುನಿಂ ಶಂಕರಾನುಗ್ರಹೇಣ ಮುದ್ಗಲಮುನಿಕನ್ಯಾಯಾಂ ಮರುದ್ವತ್ಯಾಂ ಜಾತಂ ಮೃಕಂಡೋರ್ ಮುನೇಃ ಷೋಡಶಾಬ್ದ ಪರಿಮಿತಾಯುಷಂ ಸರ್ವಗುಣೋತ್ಕೃಷ್ಟಂ ಚ ಸೂನುಂ ಕರುಣಯಾ ತದ್ದುಃಖ ಪ್ರಹಾಣೇಚ್ಛಯಾ ಅಪಾಲಯತ್ ಮೃತ್ಯುಪಾಶಾತ್ ಅರಕ್ಷತ್ ತತ್ಪಾಲನ ಪ್ರಕಾರಮಾಹುಃ. ಲಿಂಗಾದ್ವಿನಿರ್ಗತ್ಯ ಮೃತ್ಯುಂ ವಕ್ಷಸಿ ತಾಡಯನ್ ಇತಿ. ಲಿಂಗಾತ್ ಆತ್ಮೀಯೇನೈವ ನಾಮ್ನಾ ಸ್ಥಾಪಯಿತ್ವಾ ತೇನ ಪೂಜಿತಾಲ್ಲಿಂಗಾತ್ ವಿನಿರ್ಗತ್ಯ ಆವಿರ್ಭೂಯ ಮೃತ್ಯುಂ ಯಮಂ ವಕ್ಷಸಿ ತಾಡಯನ್. ಪದ್ಮಪುರಾಣೇ ಉತ್ತರಖಂಡೇ ಮಾಘಮಾಸ ಮಾಹಾತ್ಮ್ಯೇ ವಸಿಷ್ಠದಿಲೀಪ ಸಂವಾದೆ ಷಟ್ತ್ರಿಂಶದುತ್ತರ ದ್ವಿಶತತಮಾಧ್ಯಾಯೇ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ವೃತ್ತಾಂತಃ ಕಥಿತಃ. ತತ್ಕಥಾಯಾಃ ಪೂರ್ವರಂಗ ಪ್ರಸ್ತಾವನಾರ್ಥಂ ಮೃಕಂಡುನಾಮ್ನಃ ಮೃಗಶಂಕುಮುನಿಪುತ್ರಸ್ಯ ವೃತ್ತಾಂತಂ ವಕ್ತಿ ಭಗವಾನ್ ವಸಿಷ್ಠಃ. ಮೃಕಂಡುಃ ಉವಾಸ ಸುಚಿರಂ ಕಾಲಂ ಕಾಶ್ಯಾಮೇವ ಮಹಾಮನಃ ತಸ್ಯ ಪುತ್ರೋ ಮಹಾತೇಜಃ ಮಾರ್ಕಂಡೇಯ ಇತಿ ಶ್ರುತಃ. ಪ್ರಸಾದಾದೇವ ರುದ್ರಸ್ಯ ಮರುದ್ವತ್ಯಾಮಜಾಯತ ಮಾರ್ಕಂಡೇಯೋ ಮುನಿಶ್ರೀಮಾನ್ आराध्य तपसा शिवं दीर्घमायुष्यवाल्लब्ध्वा ददर्श प्रलयान् बहून् अनपत्यो मृकण्डुश्च भार्यया स महामुनिः शंकरं तोषयामास तपसा नियमेन च तुष्टश्चाह पिनाकीतं भार्यया सहितं मुनिम् इति। तदाराधनतुष्टः भगवान् श्रीशङ्करः तयोः पुरस्तात् प्रादुर्भूय कीदृशं पुत्रम् इच्छसीति पृष्ट्वा तदभीष्टं चिरायुषं गुणवन्तं च पुत्रं ददावित्याह। किमिहेच्छसि पुत्रं त्वं निर्गुणं चिरजीविनं आहोस्विदेकं सगुणं सर्वज्ञं षोडशाब्दिकं। वसिष्ठ उवाच इत्युक्त सोपि धर्मात्मा नाहमिच्छामि निर्गुणं अल्पायुरपि पुत्रो वा सर्वज्ञोस्तु जगत्पते। श्रीशंकर उवाच तर्हि मे भविता पुत्रः षोडशायुस्सुधार्मिकः सर्वज्ञो गुणवान् लोके कीर्तिमान् ज्ञानसागरः। भार्या तस्य चिरादासीत् अन्तर्वत्नी मरुद्वती तनयस्तपनाकारः मरुद्वत्यामजायत इति। तदनु भगवत्प्रसादात् जातस्य तस्य पुत्रस्य सर्वमपि वैदिकं संस्कारं यथाविधिचक्रे इत्याह। जातकर्म स्वयं चक्रे वेदव्यासो महामुनिः नामकर्म ततश्चक्रे मुनिरेकादशे हनि उपाकर्म ततः कृत्वा वेदमध्यापयत्सुधीः इति। अथ गच्छता कालेन मार्कण्डेयस्य अन्त्ये काले सम्प्राप्ते सति तत्पित्रोः शोकदशां तयोः तादृशदशादर्शनेन तस्य मार्कण्डेयस्य अग्रिमां प्रवृत्तिमाह। सम्प्राप्ते षोडशेऽब्दे तु मार्कण्डेयस्य धीमतः मृकण्डुः शोकदीनात्मा विललापाकुलेन्द्रियः मार्कण्डेयोऽपि तं दृष्ट्वा विलपन्तं सुदुःखितं। मृकण्डुरुवाच तव हेतोरहं वत्स शोचामि शृणुमे वचः। आयुषोडशवर्षाणि तव दत्तं पिनाकिना सकालोऽयमिह प्राप्तः तस्माच्छोचामि नन्दन। वसिष्ठ उवाच पित्रेति कथितं श्रुत्वा मार्कण्डेयोऽब्रवीदिति मन्निमित्तः पितशोकं कदाचिदपि मा कृथाः यतिष्यामि तथा तात यथा यास्यां यमर्त्यतां। समाराध्य महादेवं वाञ्छितार्थप्रदं शिवं मृत्युञ्जयं विरूपाक्षं सर्वज्ञं सर्वदं सतं कालकालं महाकालं कालकूटविशाशिनम् इति श्रुत्वा वचस्तस्य पितरावतिहर्षितौ सर्वं शोकं परित्यज्य प्रहृष्टाविदमूचतुः। पितरावूचतुः तद्गच्छ शरणं तात नातः परतरं हितं। वसिष्ठ उवाच पित्रोरनुज्ञां सम्प्राप्य दक्षिणार्णवरोधसि लिङ्गं संस्थाप्य विधिवत् मार्कण्डेयो निजाह्वयं पूजितश्च महाभक्त्या मार्कण्डेयेन शङ्करः इति। मृत्युकाले शिवपूजानिरतं तं मार्कण्डेयं कालः हन्तुं प्रचक्रमे। तेन यूना वारितस्यापि तस्य कालस्य प्रवृत्तिमाह। शिवपूजा प्रसक्तं च तद्दिने स्तोतुमुद्यतम् आजगामतमुद्दिश्य कालो मृत्युसहायवान् वृतरक्तान्तनयनः सर्पवृश्चिकरोमवान् दंष्ट्राकरालवदनः चूर्णिताञ्जनसन्निभः समागम्य च तस्यासौ कालः पाशमपासृजत। कण्ठार्पितमहापाशः मार्कण्डेयस्तमब्रवीत्। मार्कण्डेय उवाच कालतावत् प्रतीक्षस्व कालं मम महामते निर्वर्तयाम्यहं यावत् महास्तोत्रं जगत्पतेः शिवस्तोत्रमनिर्वर्त्य न क्वचिच्च व्रजाम्यहं न स्वपामि न भोक्ष्यामीत्येतन्मे व्रतमाहितं। येत्र विघ्नं प्रकुर्वन्ति शिवस्तोत्ररतात्मनं ते चिरेण विनश्यन्ति त्वामतो वारयाम्यहं। यथैव राजभृत्यानां राजाशास्तैव नापरः तथैव शिवभक्तानां शास्तासौ परमेश्वरः। वसिष्ठ उवाच स एवं तर्जितस्तेन भगवान् विवृते क्षणः कालो भृशं ऋषेत्याह ग्रसन्निव जगत्त्रयं। काल उवाच किं वात्र बहुनोक्तेन पश्य मे विक्रमं बलं सपातु त्वां महादेवः यस्य दासोऽसि साम्प्रतं। वसिष्ठ उवाच तेनैव गर्जता राजन् कालेनासौ महामुनिः ग्रस्थुं हठात् समारब्धः राहुणैवं यथाशशी इति। स्वभक्तयातनां सोढुमक्षमः भगवान् शिवः लिङ्गात् प्रादुर्बभूवेत्याह लिङ्गातथ समुत्तस्थौ मूर्तिमान् परमेश्वरः इति। कालस्य ताडनेन भगवान् मार्कण्डेयं ररक्ष इत्याह। गर्जन्मेघ इवोदग्रं हुङ्कृतेन स तत्क्षणात् उद्धृत्य पादकमलं प्रजहारभुजान्तरे पादप्रहारचकितः दूरे मृत्युः पपातः इति। कोपाविष्टं तं भगवन्तं स्तुत्यातोषयामास मार्कण्डेयः इत्याह। दूरे पतितमालोक्य कृतान्तं भीषणाकृतिं मार्कण्डेयोऽथ तुष्टाव तेन स्तोत्रेण शङ्करम् इति। अस्मिन्नध्याये मार्कण्डेयकृतं शिवस्तोत्रम् अवधेयं। तद्धि तेन कृतं शिवप्रपदनं द्योतयति। तद्भक्त्या प्रीतः भगवान् शिवः तस्मै दीर्घमायुः प्रायच्छत् इत्याह। आयुःप्रादादपर्यन्तम् अनेकप्रलयावधि मार्कण्डेयो महातेजाः देवदेवप्रसादतः अमृतत्वमनुप्राप्य ददर्श प्रलयान् बहून् इति। मार्कण्डेयकृतशिवस्तोत्रपारायणेन भाषणमिदं समापयामि। मार्कण्डेय उवाच रत्नसानुशरासनं व्रजताद्रिशृङ्गनिकेतनम् शिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युतानलसायकम् क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदशालयैरभिवन्दितम् चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः पञ्चपादपपुष्पगन्धिपदाम्बुजद्वयशोभितम् भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम् भस्मदिग्धकलेवरं भवनाशिनं भवमव्ययम् चन्द्रशेखर।